0: ಪಂಚ ಸ್ಥಾಪನೆಗಳ ಸಾಹಿತ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ
1: जानकारी स्वास्थ्य तथा जनसंख्या मंत्रालय